0: ताज मोहम्मद ते मावा ठंडिया छावा मावा ठंडिया छावा
1: पंजाबी एमसी